सुस्वागत है या प्रभात वेली ऑन दी वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन रसिको हो। आज मंगलवार सुन ऑगस्ट महिन्याची 11 तारीख नवा दिवस नवी उमेद आणि मनाला प्रसन्न करणारी सूर खास तुमच्यासाठी ही सुरेल मैफल। मंगळवारची ही सुंदर सकाळ या प्रभात वेळी चला सुरांच्या साथीने दिवसाची शुभ सुरुवात करूया। तर नेहमीप्रमाणे एका गौर गणेश भक्ती गाण्याने या कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करीत आहोत स्वप्नील बांदोडकर यांच्या गौरवासाठी।

मल्हार या अप्रतिम भक्ति गाना अप्रतिम गाना एकलानंतर रसिक श्रोत्यानो आचया मैफिली ते प्रत्येक गाण्यात विशेष भाव भावना अनुभव कराल अशी अपेक्षा आहे. तर चला पुढील गाणे ऐका व गाण्यांच्या संगीताशी तन्मय व्हा. वैभव तत्वादी प्रार्थना यांच्या आवाजात फुंकरीची वादळे.

मनाला भिरनारे शब्द अनि सुरांची साथ अप्रतिम संगीत प्रेमी श्रोत्यानो या कार्यक्रमातील पुढची भेट म्हणजे सुप्रिया बांदुरकर यांच्या आवाजातला ही भाव मधुर गीत आनंदाच्या धारामध्ये सचिन रणाते आहे माझे मन गाते आहे तर चला या भाव मधुर गाण्यात

Manala mohon kinarehi apratim madhur gita eklanan tersenggit pemishatyano. Chala ekuya anhi ek manmohak gita. अधीर मनसाले धुक्यातून अलगद वाट काढत आलेले हे मधुर सूर आणि त्या सुरांनी अधीर झालेले मन चला ऐकूया शुभांगी केदार यांच्या सुरील आवाजातला

सज्जनसे कहो या प्रभाते वेळी तुम्ही कुठेही असलात तरी उत्साहाने आणि आनंदाने सकाळ 20 कार्यक्रम ऐकत आहात अशी अपेक्षा आहे. श्रोत्यानो, प्रत्येक गीतांचे संगीत वेगळे असलं तरी ते मनाला सौख्य प्रदान करते यातील मात्र संशय नाही. असेच एक मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत, टेकन फ्रॉम द मूवी भिकारी.

रसिक हो या प्रभात वेळी संगीत ऐकताना स्वतःला पूर्णपणे त्या सुरांमध्ये हरवू द्या. प्रत्येक सूर मनाला हलके करतो. असेच एक भावमधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. टेकन फ्रॉम द मूवी कंडिशन्स अप्लाय. तुझेच आस भास हो

की का पुनः फरहाद भिवंडी वाला व प्रियंका बर्वे या दोघांच्या सुमधुर आवाजात खास तुमच्या मनोरंजनासाठी या प्रभात वेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन

0: श्रोत्यरे सिकहोस संगीत सर्वाना जोड़ते एकत्र करते लोकाना प्रसन्न रहण्यास मदत करते कोणत्याही मनस्थितीत असो संगीत सर्वांना उत्साहित ठेवते। तर या प्रभात वेळी तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल मधुर गीत ऐकून आपले मन प्रसन्न ठेवा।
1: 94.95.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
0: येऊ अशी कशी मी नांदायला महान संगीतकार प्रयोग प्रमोद नायर यांच्या सुरील संगीताने नटलेली ही सुंदर लावणी चला ऐकूया या क्षणी सुचित्रा व साथी कलाकारांच्या सुस्वरात।

वनुआ पेटला यक्षिणी सादर करीत आहोत घुम्मा चित्रपटातून घेतलेले हे गाणं सुप्रसिद्ध गायक अजय गोगावळे यांच्या मधाळ आवाजात.

रसिको हो तालांची साथ स्वरांची मिठास आणि तुमची सुंदर साथ यापेक्षा सुंदर मैफल आणखी काय असू शकणार. असेच एक भाव मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. इन द व्हॉइसेस ऑफ विजय भाते व प्रीती जोशी.

0: श्रोत्यानो संगीत नियोजक व गीतकार प्रयत्न से शिकस्त करून सुंदर गाणी तयार करतात आणि त्यांच्या या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे.
1: RM3 Radio. Radio. Radio.
2: धनंजय माने इथेच राहतात का?
0: श्रुती राणी व सहगायकांच्या आवाजात चला ऐकूया हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावी.

नो संगीत ऐकताना वेळ कसं निघून जातो कळतच नाही. आशा आहे या मधुर गाण्यांचा मनमुराद आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात. कार्यक्रमातील शेवटचे गीत वाजवित आहोत शुभांगी केदार व सहगायकांच्या आवाजात. पुन्हा भेटू या नव्या दिवसात नव्या सुरांसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनोरंजन, आनंदी रहा आणि संगीताशी जोडलेले रहा. मनापासून धन्यवाद. शुभ दिन व नमस्कार.